0: സടിനാള് ആയിക്കോ, സടിനാള് ആയിക്കോ, ലൈഫ് ബഞ്ചായി, സടിനാള് ആയിക്കോ, ലൈഫ് ബഞ്ചായി।
1: आप सुन रहे थे जाने माने गीतकार सुधाकर शर्मा से मंदाकिनी जोशी की बातचीत का पहला भाग। तकनीकी सहायक भावना सिंदल, संपादन सहयोग झरना सोलंकी, विविध भारती की ओर से इस कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।